0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो, कथा आपण कर गीत आमर लाईफ ओडिन कार्यक्रम आकाशवाणी जयपूर। हॅलो हॅलो
1: आज्ञा आज्ञा हॅलो
0: ना कोणतो आज्ञा हॅलो
1: हा